तुम शमशन नाही दयाल, मोहे शमशर पापी, माधो हम ऐसे तू ऐसा, तुम शमशन नाही दयाल मोहे।